0: नमो बृंद्रबिंद्रे नमो बीज बीजे
1: नमो राज संताम संसात रूपे
0: नमो परम तंतंग तंतंग स्वरूपे
1: नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने
0: नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने
1: नमो जुद्ध जुद्धे नमो ज्ञान ज्ञाने
0: नमो भोज भोजे नमो पान पाने
1: नमो कल कर्ता नमो सात रूपे
0: नमो इंद्र इंद्रे अनादं प्रभुते
1: अलंकार रूपे अलंकार अलंके
0: नमो आसे आसे नमो